जो किछ करे सो आपे स्वामी, हरे आपे कार कमावे, हरे आपे ही मत देवे स्वामी, हरे आपे बोल बुलावे, हरे आपे पंच तत् बिस्थारा विच धातु।